0: സമയം 6 മണി കഴിഞ്ഞ് 19 മിനിറ്റും 53 സെക്കൻഡും. ഇനി അല്പസമയത്തിനുള്ളിൽ സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹി റിലേ.
1: ഇയം ആകാശവാണി. സമ്പ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം പ്രവാചകഃ പുനീത ത്രിപാഠി. ആദൌ മുഖ്യ വാർത്താഃ. പ്രധാനമന്ത്രിണ നരേന്ദ്രമോദിന കഥിതം യത് വൈശ്വിക സമാഹ്വാന നിവാരണായ വിശ്വസനീയസ്യ ഭവിഷ്യസ്യ കൃതേ സജ്ജതായാഃ ച ആപൂർത്തി ശൃംഖലായാഃ നിർമ്മാണാർത്ഥം ഭാരത നെതർലാൻഡ്സ് ദേശൌ സഹഭാഗിത്വം കുർവന്തൌ സ്തഃ. ഭാരതമവസരാണാം ഭൂമീതി വർണിതം. സേനാധ്യക്ഷേണ ജനറൽ ഉപേന്ദ്ര ദ്വിവേദിനാ പാകിസ്ഥാനം ഭയോത്പാദകേഭ്യഃ ആശ്രയം പ്രദാതും ഭാരതസ്യ വിരുദ്ധം കാര്യാചരണായ ച സാവധാനം കൃതം. പശ്ചിമബംഗ സർവകാരേണ ഏകാദശാധിക ദ്വിസഹസ്രതമവർഷാത് പ്രദീയമാനാനാം ജാതിപ്രമാണപത്രാണാം പുനഃ സത്യാപനം കർത്തും ആജ്ഞാപിതം. CBSE ഇത്യനേന ദ്വാദശീ കക്ഷായാഃ ഛാത്രാണാം കൃതേ ഉത്തരപത്രാണാം ദ്വിസ്തരീയ പുനർമൂല്യാങ്കന പ്രക്രിയ ഘോഷിതാ. അപി ച തായ്ലാൻഡ് ഓപൻ ബാഡ്മിന്റൺ ക്രീഡായാം അദ്യ ബാങ്കോക്ക് നഗരെ ഉപാന്ത്യചക്രീയ ക്രീഡായാം മലേഷ്യ ദേശസ്യ യുഗലം പരാജിത്യ സാത്വിക് സായ്രാജ് രങ്കിരെഡ്ഡി തഥാ ചിരാഗ് സെട്ടി ഇത്യേതയോഃ ഭാരതീയ പുരുഷ യുഗലം അന്തിമസ്പർധായാം പ്രവിഷ്ടം. അഥ വാർത്താഃ വിസ്തരേണ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അദ്യ വദത് യത് ഭാരത നെതർലാൻഡ്സ് ദേശൌ വിശ്വസ്യാപി സമാഹ്വാനാനാം നിവാരണായ വിശ്വസനീയം പാരദർശകം ഭവിഷ്യസ്യ കൃതേ ആപൂർത്തി ശൃംഖലായാഃ നിർമ്മാണാർത്ഥം മിലിത്വാ കാര്യം കുർവന്തൌ സ്തഃ. യത് സഃ ബഹുവിധ സങ്കടൈഃ ഗ്രസ്തം ആപദ്ദശകം ഇതി വർണിതം. നെതർലാൻഡ്സ് ദേശസ്യ ഹേഗനഗരെ സ്വസ്യ പഞ്ചദേശാനാം യാത്രായാഃ ക്രമേ സാമുദായിക കാര്യക്രമം സംബോധയൻ പ്രധാനമന്ത്രി ശ്രീമോദി അവദത് യത് വിശ്വം കോവിഡ് 19 മഹാമാര്യ വർത്തമാന സംഘർഷേണ ഉദ്ഭൂത ഊർജാ സങ്കടം ചേത്യാദീനാം അഭൂതപൂർവ പ്രതിസന്ധിം സമ്മുഖീകരോതി.
2: पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है. ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है. हम सभी देख रहे हैं, अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा. दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी.
1: सह सावधानम अकरोत् यत् एतेषां समाह्वानानां द्रुतगत्या निराकरणे विफलतया वैश्विक विकास लाभः व्यतिक्रमितः भविष्यति तथा च जनसंख्यायाः विशालः भागः निर्धनतायां निमग्नः भविष्यति. आर्थिक स्थिति व्यवस्थायाः सुदृढीकरणाय वैश्विक प्रयासान् प्रकाशयन् प्रधानमन्त्री श्रीमोदी अवदत् यत् भारत नीदरलैंड्स देशौ संयुक्तरूपेण सुदृढ आपूर्ति श्रृंखलायाः निर्माणे केन्द्रितौ स्तः. പ്രധാനമന്ത്രി ശ്രീമോദി നെതർലാൻഡ്സ് ദേശസ്യ പ്രധാനമന്ത്രിണാ റോബ് ജേട്ടൻ ഇത്യനേന സഹ ദ്വിപക്ഷീയ വാർത്താം കരിഷ്യതി. സഹ അദ്യ മധ്യാഹ്നേ ഹേഗനഗരെ രാജാ വില്യം അലക്സാണ്ടർ തഥാ മഹാറാണി മാക്സിമ ഇത്യേതാഭ്യാം സഹ മിലനം കൃതവാൻ. ഏഷാ യാത്ര ദ്വിപക്ഷീയ സംബന്ധേഭ്യഃ അധിക മഹത്വപൂർണ അസ്തി. സമ്പ്രതി സമ്പന്നസ്യ ഭാരത യൂറോപീയ മുക്ത വ്യാപാര സന്ധേഃ അനന്തരം ഭാരത യൂറോപീയ സംബന്ധാനാം വ്യാപക വിസ്താരസ്യ അപേക്ഷ അസ്തി. നെതർലാൻഡ്സ് ദേശസ്യ യാത്രായാഃ അനന്തരം പ്രധാനമന്ത്രി ശ്രീമോദി സ്വഃ സ്വസ്യ യാത്രായാഃ തൃതീയ ചരണെ സ്വീഡൻ ദേശസ്യ യാത്രാം കരിഷ്യതി. സിക്കിം രാജ്യസ്യ സ്ഥാപനാ ദിവസെ പ്രധാനമന്ത്രിണ ശ്രീനരേന്ദ്രമോദിന സിക്കിം രാജ്യസ്യ ജനാനാം കൃതേ ശുഭാശയാഃ പ്രേഷിതം. സാമാജികാന്തർജാലീയ പട്ടലെ ശ്രീമോദി അവദത് യത് ഭാരതസ്യ വികാസേ സിക്കിം രാജ്യസ്യ യോഗദാനം അത്യന്തം മഹത്വപൂർണമസ്തി. അസ്മിൻ വർഷേ ഉത്സവാഃ വിശേഷതയാ മഹത്വപൂർണാഃ സന്തി യത് രാജ്യേ 50തമഃ രാജ്യത്വ ദിവസഃ ആചര്യതെ ഇതി സഃ അവോചത്. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ഇറാഖ് ദേശസ്യ പ്രധാനമന്ത്രി പദസ്യ കാര്യഭാരഗ്രഹണായ അലി ഫലീഹ് കദീം അൽ സൈദി ഇത്യസ്മൈ അഭിനന്ദിതവാൻ. സാമാജികാന്തർജാലീയ പട്ടലെ ശ്രീമോദി അവദത് യത് ഇറാഖ് ദേശേന സഹ ദീർഘകാലിക മൈത്രിപൂർണ സംബന്ധാൻ ഭാരതം അത്യന്തം മഹത്വം ദദതി. तथा च सर्वेषु क्षेत्रेषु द्वैपाक्षिक सम्बन्धा इतोप्यधिकं सुदृढीकर्तुं दृढतया प्रतिबद्धः अस्ति। उभयोः राष्ट्रयोः संयुक्त प्रगत्यै समृद्ध्यै च संयुक्त रूपेण कार्यं कर्तुम् उत्सुकः अस्मीति प्रधानमन्त्री अवदत्। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। सैन्याध्यक्षेण जनरल उपेन्द्र द्विवेदिना पाकिस्तानं भयोत्पादकेभ्यः आश्रयं प्रदातुं भारतस्य विरुद्धं कार्याचरणाय च सावधानं कृतम्। नवदिल्ल्याम् आयोजिते सेनासंवाद कार्यक्रमे भाषमाणः श्री द्विवेदी अवदत् यत् यदि पाकिस्तानः भारतस्य विरुद्धम् एतादृशाः गतिविधयः निरन्तरं करोति तर्हि तेन एतत् निश्चयं कर्तव्यं यत् सः भूगोलस्य भागः भवितुमिच्छति उत वा इतिहासस्य। पश्चिम बंगाल प्रशासनेन सर्वेषां जाति प्रमाणपत्राणां पुनः सत्यापनस्य आदेशः प्रदत्तः। एकादशाधिक द्विसहस्रतम वर्षात् निर्गतानां प्रमाणपत्राणां विषये अधिकारिणः उक्तवन्तः यत् गत चतुर्दश वर्षेषु एतेषां प्रमाणपत्राणां प्रमाणिकतायाः वैधतायाः च विषये प्रश्नाः उत्थापिताः सन्ति। शासकीय अभिलेखानुसारम् उक्त कालावधौ अनुसूचित जनजातीनाम् अनुसूचित जातीनां तथा अन्यपश्च वर्तिवर्गाणां कृते प्रायः 170,00,000 जाति प्रमाणपत्राणि निर्गतानि सन्ति। अधुना उपजनपदाधिकारिणः जनपदस्तरीय अधिकारिणश्च प्रत्येकं प्रमाणपत्रं सूक्ष्मतया परीक्षणं करिष्यन्ति। यदि किमपि प्रमाणपत्रं मिथ्या सूचनायाः उथवा अनियमिततायाः आधारेण निर्गतम् इति ज्ञायते तर्हि तद्विधेः अन्तर्गतं निरस्तं करिष्यन्ते। एषः निर्देशः तेषामपि नाम्नानां विषये प्रवर्तते येषां नामानि अद्यावधि मतदातृसूच्यां विशेष गहन संशोधनस्य समये निष्कासितानि आसन्। तेषाम् आश्रितानां जाति प्रमाणपत्राणां समीक्षा भविष्यति तथा आवश्यकता चेत् तानि अपि निरस्तानि करिष्यन्ते। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषद CBSE इत्यमम् अवदत् यत् ये छात्राः स्वस्य परिणामैः असन्तुष्टाः सन्ति ते संरचित समीक्षा व्यवस्थां प्राप्तुं शक्नुवन्ति। या हि द्विचरणीय समीक्षा प्रक्रिया अस्ति। प्रथमे चरणे छात्राः स्वमूल्याङ्कितानाम् उत्तरपुस्तिकानां स्कैन इति प्रतिबिम्बित प्रत्ययः याचयितुं शक्नुवन्ति। एताः अन्तर्जालीय माध्यमेन उपलभ्यन्ते। द्वितीय चरणे छात्राः विसंगतानां प्रश्नोत्तराणां सत्यापनाय आवेदनं कर्तुं शक्नुवन्ति उत वा अंकनयोजनायाः आधारेण विशिष्टानां उत्तराणां पुनर्मूल्याङ्कनार्थं याचनां कर्तुं शक्नुवन्ति। CBSE इत्यनेन सूचितं यत् छात्राः अस्य मासस्य 19 दिनांकात् 20 दिनांकपर्यन्तं प्रतिविषयाय 700 रूप्यकाणां शुल्केन मूल्याङ्कितानां उत्तरपुस्तिकानां प्रतिबिम्बित प्रतिलिपिं प्राप्तुम् अन्तर्जालीय माध्यमेन आवेदनं कर्तुं शक्नुवन्ति। भारत ऋतु विज्ञान विभागेन आगामि दिनद्वयोः अण्डमान निकोबार द्वीप समूहेषु उपहिमालयीय पश्चिमबंगे सिक्किम राज्ये असमे मेघालये तथा दक्षिण कर्णाटके अतिवृष्टेः पूर्वानुमानं कृतम्। अनेन विभागानुसारेण श्वः अरुणाचल प्रदेश केरल माहे तमिलनाडु पुदुचेरी तथा करैक्कल चेत्येत्येषु क्षेत्रेषु अपि एतादृशी एव